परम रूपे नमः जो जुगेश्वरं परम सिद्धे नमो राजेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रपाणे नमो अस्त्रमाणे नमो परम ज्ञाता नमो लोकमाता अपेक्षी अपरमी अपोगी अपुगते नमो जो जुगेश्वरं परम जुगते नमो नेता नारायणे क्रूरकर्मे नमो प्रेत अप्रेत देवेशोधर्मे नमो रोहर्ता नमो रूपे नमो साहं नमो भूभूपे नमो दानदाने नमो मर्माने नमो रोगरोगे नमस्तं शिनानं नमो मंत्रमंत्रं नमो जनजंत्रं नमो इष्टिष्टे नमो तन्तन्त्रं सदा सहिदानन्द सर्वं वाराणसी अनुपे अरूपे सुमस्तं निवासी